सजे तेरे खन सजे ब्राह्मण सजे तेरे लो सजे आकार सजे तेरे करने सर्विचार सजा तेरा अमृत सजा दीवान सजा तेरा हुक्म सजा।

0: ശരിയാ, ഏ മാസ് പറഞ്ഞു വന്നത്
1: ചോക്കും സാർ.
2: मेरी बॉडी ना देखने पागल हो जाएगी। मैं रिंग सिंगिंग से कालवी के देसी की ओर धीमे वालू।